नामापुढे समान आहेत, म्हणजेच त्या विठुरायाच्या नामापुढे समान आहेत, आणि म्हणूनच श्रोते हो, नामस्मरण भक्ती ही केव्हाही आपल्या सर्वसामान्यांना सहज साध्य असणारी, नाही का?

मंडळी, विठ्ठल भक्तीच्या नामाचा जणू काही एक वेगळाच प्रभाव किंवा परिणाम हा सामान्य माणसांच्या आणि एकूण सगळ्यांच्या मनावर होत असतो. त्याकरता संत तुकाराम महाराजांनी खूप छान एक अभंग रचला आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमनी कोड कानी ऐकती, विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी, तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती ते धन्य. विठ्ठल विठ्ठल हा नाममंत्र अगदी सोपा आहे, साऱ्या पापांचा समूळ नाश करण्याकरता पुरेसा आहे. आणि ज्याच्या मनी विठ्ठल नामाच्या छंदाची आवड निर्माण झालेली आहे, जो विठ्ठल नामाचे भजन गोड कौतुक गात आहे, तो फारच भाग्यवान आहे असं तुकोबा महाराज म्हणतात. विठ्ठल हे दैवत भोळे असले तरी त्याच्याबद्दल कधीही मनात शंका घेऊ नका. निशंक मनानं त्या विठ्ठलाची आराधना करा. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, ज्याच्या

चित्ती विठ्ठल वसलेला आहे तोच खरा धन्य धन्य आहे। आणि म्हणूनच विठ्ठलाचं नामस्मरण हा आपल्याला षडरिपूंपासून दूर राहून आणि आपल्या रोजच्या व्यापातनं दूर जाऊन मनशांती देण्याचा मार्ग आहे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात।

मंडळी, आपण तुकारामांच्या अभंगांबद्दल बोलतो आहोत आणि आपण खरोखरीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की किती काळाच्या पुढचा विचार हा आपल्याला त्यांच्या अभंगात ठाई ठाई आलेला दिसतो. एकाएकी आत असं असे वाट तरीचे हे खोटे चाळे केले, वाजवूनी तोंड घातलो बाहेरी, क्लुप करूनी दारी माझीवर असा. उजेडाचा केला दाटोनी अंधार, सर्वे हुद्देदार चेष्टिविले. तुका म्हणे भय तोची त्याच वरी, होती काही उरी स्वामी सेवा. आता जर एकाकी असावे असं तुम्हाला वाटतं तर ते सगळं खोटं आहे, हे खोटं चाललेलं आहे. का केलं तसं असा प्रश्न विचारतायत तुकाराम महाराज. तोंड वाजवून आम्हाला बाहेर काढलं आणि दाराला कुलूप घालून तुम्ही आत बसला आहात. उजेड असताना बळेच अंधार केलात, बाहेरच्या हुद्देदाराला आमच्याबरोबर चेष्टा करायला लावलीत. आणि पुढे तुकाराम महाराज सांगतायत, जोपर्यंत मनात स्वामींची म्हणजेच विठ्ठलाची सेवा करावी असं वाटत होतं तोपर्यंत तुमची भीती होती, म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या असलेल्या अढळ श्रद्धेवरती कायमच आपल्याला हा एक विश्वास जपलेला दिसतो सर्वच संतमंडळींनी.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोतेहो, सकाळचे 6:05 झालेली आहेत। जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हवामान वृत्त असं आहे, कुलाबा येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस होतं, तर सांताक्रूज येथे कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस होतं। सापेक्ष

दिल्लीची आर्द्रता सांताक्रूज येथे 79% होती, पावसाची कुठेही नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांमध्ये आकाश प्रामुख्यानं निरभ्र राहू शकतं, परंतु काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवलेली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील अशी वेधशाळेनी शक्यता वर्तवलेली आहे. मोसमी वारे 45 ते 55 ताशी किलोमीटर वाहणार आहेत. मच्छीमार बांधवांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे. श्रोतेहो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

म्हणजे 6:12 होऊन गेलेली आहेत आणि आत्ताच जे आपण गाणं ऐकलं ते गाणं लावण्यामागे खास कारण होतं. आज आहे आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस. श्रावण पौर्णिमा हा दिवस संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं 1969 साली सगळ्यात पहिले हा दिवस संस्कृत दिवस म्हणून साजरा करायची सुरुवात केली. श्रावण पौर्णिमेला ऋषीमुनींच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या पूजनासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळी या दिवसापासून शास्त्राभ्यासानं सुरुवात करण्याचा प्रघात होता आणि म्हणून आजचा दिवस हा संस्कृत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा दिवस का साजरा केला जातो, तर संस्कृत भाषेमध्ये असलेलं ज्ञान आणि संस्कृत भाषेमध्ये असणाऱ्या अनेक विविध विषयांवरचे ग्रंथ या सगळ्यांचं पुनरुज्जीवन होऊन त्या पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्याकरता सकारात्मक बदल घडावे म्हणून हा दिवस भारत सरकारनं आपल्याला घोषित केलेला दिसतो. आणि म्हणूनच समृद्ध भाषांची जननी संस्कृत आणि आज तिचा दिवस असा आपण साजरा करतो. एक दिवस विशिष्ट नेमून दिलेला असतो, तो त्या आठवणीकरता. खरा तर भाषाप्रेमींनी दर दिवशीच भाषेवरचं प्रेम आणि भाषेच्या अचूक वापराकडे कायमच लक्ष ठेवलं पाहिजे, कारण आपणच जर का चुकीच्या भाषेचा वापर करत राहिलो तर काही दिवसांनी किंवा काही काळांनी ती भाषा नष्ट होऊ शकते आणि त्या भाषेची सरमिसळ होऊ शकते आणि मग आपणच दोषारोप करणं हे काही बरं नव्हे ना. म्हणूनच श्रोते, आपण अचूकतेकडे कायमच लक्ष दिलं पाहिजे आणि प्रमाण आणि बोली दोन्हींचाही तितकाच मान राखला पाहिजे. आणि म्हणून श्रोते, असे दिवस ह्या सगळ्या आपल्या उद्दिष्टांचे ध्येयांचे आपल्याला आठवण करून देण्याकरता असतात. ठीक 6:15 आपण एक विश्रांती घेणार आहोत आणि नंतर आपला रेनबो फंडे कार्यक्रम आपण असाच सुरू ठेवणार आहोत.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा।

0: पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

मंडळी, आज नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा आणि त्यानिमित्तानं आपल्याशी संवाद होतो आहे. खरोखरच आनंद वाटतो असे सण उत्सव असले की आपल्या सगळ्यांची गाठभेट झाली की आपण खरोखरच मनाला प्रसन्नता आणि उल्हास मिळतो. श्रावणात नागपंचमीनंतर येणारा हा महत्त्वाचा सण आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरी करतो. नारळी पौर्णिमेला म्हणजेच नारळ आणि पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्राची रात्र, या दिवशी सगळे कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावरील आपल्या बोटी सजवतात, त्यांची उपासना करतात, समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवतेची पूजा करतात आणि सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणाऱ्या उदरनिर्वाहासाठी कायम आशीर्वाद राहू दे असं सांगतात. आणि म्हणूनच महाराष्ट्र आणि किनारपट्टी लाभलेल्या राज्यांकरता नारळी पौर्णिमा हा खरोखरच एक महत्त्वाचा सण आहे.

0: म्हणजे 6:28 होऊन गेलेली आहेत. आपण नारळी पौर्णिमेबद्दल बोलतोय. नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपरिक पद्धतीनं साजरा करतात. कोळी बांधव आपल्या बोटीला रंगरंगोटी करून सजवतात, बोटींना पताका लावून सुशोभित करतात, बोटीची पूजा करतात, त्यांना समुद्रात मासेमारी करता लुटतात. कोळी बांधव आपल्याला पारंपरिक वेश परिधान करून कमरेला रुमाल, अंगात टी शर्ट आणि डोक्याला टोपी, स्त्रिया बर्जरी लुगडं परिधान करून अक्षरशः सोन्याने मळलेल्या दिसतात आणि सगळे कोळी बांधव समुद्राची पूजा करायला निघतात. दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून भक्तिभावानं पूजा करतात. या सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचं वेष्टन गुंडाळलं जातं आणि तो नारळ सागराला अर्पण केला जातो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून सागराला गारहाण घातलं जातं. कोळी बांधव ज्यावेळी मासेमारी करता समुद्रात रवाना होतात त्यावेळी कोळी स्त्रियांची संपूर्ण मदार सागरावरच असते. धन्याचं रक्षण कर म्हणून त्या मनोमन दर्याला आराधना करत असतात आणि कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करत असतात. आमच्या बोटी वर्षभर भरपूर मासोळी सापडू देत, गाऊ देत, म्हणजेच समुद्रातनं माझा धनी व्यवस्थित परत येऊ दे, त्याचं रक्षण कर, त्याला कोणत्याही संकटाचा सामना करायला लागायला नको. असंच अधिकाधिक आपण गप्पा मारणार आहोत, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विराम.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.

मंडळी, सकाळचे 6:37 झालेली आहेत आणि आपण कार्यक्रम ऐकत आहात रेनबो फंडे. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण बोलतो आहोत आजच्या नारळी पौर्णिमेबद्दल. आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्याला आठवण होते ती आपल्या कोळी बांधवांची. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं बनवलेल्या खास नारळाच्या करंजांचा नैवेद्य सागराला आणि बोटीला दाखवण्यात येतो आणि त्याबरोबर काही पाड्यांवर माशांचे तळलेले तुकडेसुद्धा नैवेद्यामध्ये ठेवलेले असतात. मुंबईच्या परिसरात अनेक ठिकाणी कोळीवाडी आहेत. वेसुवा, मड, भाटी, कुलाबा, वरळी, माहीम, जुहू, मालवणी, गोराई, माहूल, धारावी हे त्यातले काही महत्त्वाचे कोळीवाडे. आपापल्या पाड्यांवर पारंपरिक गीते गाऊन, मिरवणुका काढून, त्याचप्रमाणे नारळ फोडण्याचा खेळ खेळून, विविध स्पर्धा आयोजित करून, भरजरी वस्त्र घालून, पारंपरिक नृत्य करत कोळी बांधव आपल्याला हा त्यांचा वर्षाचा सण अगदी आनंदानं साजरा करताना दिसतात.

मंडळी, आज आपण बोलतो आहोत नारळी पौर्णिमेच्या सणाविषयी. नारळी पौर्णिमा हा केवळ एक उत्सव नाही आहे, तर तो आहे एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव. कारण कोळी बांधवांसाठी समुद्र हा अतिशय पवित्र आहे. त्यांचं सारं आयुष्य त्या समुद्राभोवतीच फिरतं, चालतं, आणि म्हणूनच त्यांच्याकरता हा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ते नावांची देखील आपल्याला पूजा करताना दिसतात. आणि हा सण कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी, जलव्यापाराची सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोक समुद्रदेव अर्थात वरुणदेव याची प्रार्थना करतात आणि त्याचं पूजन करतात. जसं रक्षाबंधन भाऊ बहिणींचं अतूट नातं सांगणारा, बंधन सांगणारा सण, तसाच नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र ह्याच्यातलं अतूट नातं, बंधन सांगणारा सण आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तो केवळ धार्मिक सण नसून निसर्ग आणि जलस्रोतांप्रती आदर व्यक्त करून संदेश आपला जो आहे तो तिथे देण्याचाही एक सण आहे, हे आपल्याला नक्कीच मान्य करायला लागतं.

नसून आपण पर्यावरणपूरकही केला पाहिजे. आणि त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्र हा लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार आहे, त्यामुळे तो स्वच्छ ठेवणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, समुद्र जीवसृष्टीचं संरक्षण करणं, प्रवाळांचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि आजच्या काळात नारळी पौर्णिमा साजरी करताना पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच श्रोते, आपण आपले सण उत्सव हे निसर्गाशी निगडीत असणारे आहेत, त्यामुळे ते निसर्गाला हानिकारक होणार नाहीत याची काळजी घेऊन जर का साजरे केले तर ते अधिकाधिकच आपल्याला आनंद देणारे ठरतील.

मंडळी 6:55 मिनिटं होऊन गेलेली आहेत. रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. पण नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रातच नव्हे तर सागर किनारपट्टी ज्या ज्या राज्यांना लाभलेली आहे त्या राज्यांमध्ये गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र इथे अगदी मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरा केला जातो. नारळी भात, नारळाच्या करंजा, नारळाच्या वड्या हे सारे नारळाचे पदार्थ त्यावेळेला नैवेद्य म्हणून वापरले जातात आणि आपण सगळेच जण ह्या आनंदाची लयलूट करत असतो श्रोते हो. त्यामुळे ह्या आनंदात आपण अधिकाधिक उत्साहानं सहभागी होऊया आणि निसर्गाला कुठेही त्रास न देता आपण आपले सण उत्सव साजरे करूया. पुनश्च एकदा आकाशवाणी परिवारातर्फे आपल्या सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा.

मंडळी सकाळचे 7 वाजता आहेत. कार्यक्रम सादर करत आहोत सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन केलं आहे अदिती माधवन यांनी.

आज श्रावण महिन्यातली पौर्णिमा. आजच्या दिवशी संपूर्ण भारतभर संस्कृत दिन साजरा केला जातो. या संस्कृत दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या सुभाषितात आपण आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी, रोजच्या धावपळीशी जोडलेला जो विषय आहे त्याबद्दल बोलणार आहोत. तो विषय म्हणजे वेळ. आपण पैसे गमावले तर ते पुन्हा कमवू शकतो, एखादी वस्तू हरवली तर ती विकत आणू शकतो, पण गेलेली वेळ ती कधीच परत येत नाही. आणि हेच कटु सत्य सांगणारा हा संस्कृत श्लोक.

आपल्या आयुष्याचा एक लहानसा क्षणसुद्धा जगातल्या सर्व हिऱ्या माणकांनी, संपत्तीने किंवा सर्व रत्नांनीसुद्धा पुन्हा विकत घेता येत नाही. तुम्ही जगातली सगळी श्रीमंती पणाला लावली तरीही गेलेला एक सेकंद परत आणू शकत नाही. असा अमूल्य क्षण जो माणूस वृथा म्हणजे फुकट किंवा वाया घालवतो, तो त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करून बसतो. थोडक्यात सांगायचं तर वेळ ही जगातल्या कोणत्याही हिऱ्या मोत्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे, आणि ती वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःवरच केलेला मोठा अन्याय आहे. उदाहरण द्यायचं तर परीक्षेच्या आधीचा एक तास किंवा ट्रेन सुटायला उरलेली शेवटची काही मिनटं, या एका मिनिटाची किंमत काय असते हे ज्याची ट्रेन सुटली आहे त्यालाच विचारून पहा. मित्र हो, हा श्लोक आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही बरं का, तर जागृत करण्यासाठी आहे. वेळ ही वाहत्या नदीसारखी असते. जसं आपण एकाच वाहत्या पाण्याच्या पात्रात दोनदा हात घालू शकत नाही कारण ते पाणी वाहूनच गेलेलं असतं, तसं आयुष्यातला प्रत्येक क्षण एकदा गेला की गेला. जर आपण वेळेचा आदर केला तर वेळही आपला आदर करते. आजचा क्षण आपल्या हातात आहे म्हणून आळस सोडून देऊन काहीतरी चांगलं शिकण्यात, चांगलं काम करण्यात आणि आपल्या प्रियजनांबरोबर आनंदात जगण्यात हा वेळ घालवला पाहिजे. आजकाल आपल्या हातातील स्मार्टफोन, सोशल मीडियाचा अतिवापर किंवा विनाकारण वेळ घालवण्याच्या सवयींमुळे आपले तासनतास कसे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देवाने दिलेली अनमोल भेट आहे. ती भेट निरर्थक गोष्टींमध्ये वाया न घालवता स्वतःच्या आणि इतरांच्या विकासासाठी वापरूया, कारण वेळ हीच खरी संपत्ती आहे.

0: मंडळी, वेळेची अमूल्य किंमत आपल्याला सांगणारा सुभाषित गुंजन महाकार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आणि श्रोते हो, खरोखरच वेळ ही आपल्या सगळ्यांकरताच फार फार महत्वाची असते.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोते हो, हे प्रसन्न सूर आणि पाठोपाठ येणारे तरल ललित लेख पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत। होय, ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय। वेळ तीच, दररोज सकाळी 7 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवर आणि मोबाईल ॲपवर। अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके।
1: श्रोते हो, ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. मुंबईत आयआयटी पवई इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं उपस्थित राहणार आहेत. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यातील 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांशी करण्यात आलेल्या सामंजस्य करारातून 2320 कोटी 97 लाख रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन पुणे परिसरातील औद्योगिक तिला बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी उद्योगांच्या विकासात एमएसएमई क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती तसंच तक्रार निवारण कक्ष कामकाजाचा आढावा घेतला. डिजिटल अरेस्टसारखा कोणताही प्रकार अस्तित्वात नसून सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीनं 1930 या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र सायबरच्या वतीनं मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सायबर फसवणुकीनंतरचे सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्वाचे असून या काळात तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता अधिक असते. याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले,
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. आणि म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा. काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे. लोकांना एक फिलिंग आपल्याला देता आला पाहिजे. जसं आता खूप चांगला सायबर एजंट आपण तयार केलेला आहे, बॉट तयार केला आहे की जो लोकांची चर्चा करेल. सो लोकांना या नंबरवर फोन करायला वाटले नाही पाहिजे आणि संकोचही वाटला नाही पाहिजे.
0: यावेळी राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी आणि सायबर अँथममध्ये सहभागी झालेले चित्रपट कलाकार उपस्थित होते. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगानं शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 2 संस्थांशी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहे. या तपासणीत दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत हा करार करण्यात आला. या माध्यमातून 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकंदर 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी यासह विविध क्षेत्रातील महिलांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. संपूर्ण राज्यभर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद उन नबीचा सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुस्लिम धर्मियांनी ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण केलं. सांगली, मिरज, नागपूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर आणि बीड इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर लातूर इथं यानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातील ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी

यांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. अमरावती इथं अलीकडेच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी काल कुडाळ इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील तयारीचा आढावा घेतला. अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, विद्युत व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा तसंच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. पुणे पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला सुमारे 4,12,00,000 रुपये किमतीचा सुमारे 455 किलो अमली पदार्थांचा साठा रांजणगाव एमआयडीसीतील शासन नियुक्त कारखान्यात कायदेशीर प्रक्रियेद्वारे नष्ट केला. 23 पोलीस ठाण्यातील 123 एनडीपीएस गुन्ह्यांमध्ये जप्त गांजा, एमडी, हेरोईन, चरस यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्राच्या ड्रगमुक्त भारत अभियानांतर्गत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. नेपाळमध्ये काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750+ अधिक लोक बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना तातडीनं आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं विशेष लिंक उपलब्ध केली आहे. तसंच अधिक माहितीसाठी 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राज्यातले 4 नागरिक तिबेटमधील जिलोंग अर्थात केरुंग शहरात अडकले असून त्यातील 2 महिलांची प्रकृती बिघडली आहे. पुरामुळे नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालय वाहून गेल्यानं नेपाळमध्ये जाणारा रस्ता बंद झाला आहे. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या काल चौथ्या दिवसाखेर श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. पासुंदी सूर्या बंडारानं 92 तर कामिंदू मेंडिसनं 55 धावा केल्या. फॉलोनंतर श्रीलंकेकडे 16 धावांची आघाडी आहे. तत्पूर्वी यजमान संघाचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात 2,320 कोटींहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे अडकलेल्या पर्यटकांमध्ये शेकडो भारतीयांचा समावेश. राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक निस्काय व्हाट्सएप इन लाइफ मान मोड काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकर दिखास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे।
3: म्हणजे 7:21 होऊन गेलेली आहेत आणि आता रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपली पुन्हा एकदा भेट झालेली आहे। श्रोते हो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपली रेडिओ सखी पूर्वा। श्रोते हो, श्रावण महिना म्हणजेच उत्सवांची सणांची

म्हणजे 7:26 झाले आहेत. रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपण भेटलेले आहोत आणि श्रोते हो, मी श्रावण महिन्याबद्दल बोलते आहे. श्रावण महिना खरोखरच नवसंजीवनी देणारा, हिरवळ सगळीकडे पसरवणारा आणि उत्साह, आनंद, नवचैतन्य देणारा असा कायमच आपण मानतो. आणि खरोखरच श्रावणमासी हर्ष मानसी म्हणतात ते काही खोटं नाही. अनेक सण उत्सव, अनेक रंगागंधांची उधळण ही आपल्याला श्रावण महिन्यात होत असताना दिसते. आणि म्हणूनच श्रावण महिना हा आपल्या सगळ्यांनाच आनंद देणारा असतो, आनंदाची लयलूट करणारा असतो.

मंडळी, श्रावण म्हटलं की आपल्याला नुसतेच सणांची रेलचेल दिसते असं नाही, तर सासूरवासिनींना सुद्धा ओढ लागते ती माहेराची. मंगळागौर असेल, अनेक सण असतील ज्याकरता सासूरवासिनी माहेरी जातात आणि माहेरचं कुशल मंगल आपल्याला त्या सांगताना दिसतात, आई अनुभवताना दिसतात. सासरचं कुशल मंगल सांगताना दिसतात, अनुभवताना दिसतात. हे हितगुज फार महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच पूर्वापार श्रावण महिना म्हटलं की ही सारी नात्यांची आणि निसर्गाची रेलचेल आपल्याला अनुभवता येते.

खऱ्या अर्थानं निसर्गाशी एकरूप होणं हे भारतीय संस्कृतीचं गमक आहे. कारण भारतीय संस्कृती ही आपल्याला निसर्गाच्या हातात हात धरून पुढे जाताना दिसते. कुठेही अतिरेक नाही आहे, कुठेही अतितहीपणा नाही आहे. थोडं आताच्या काळात येणारं व्यावसायिक रूप आपण बदलून त्या सगळ्या गोष्टी छान आनंददायी केल्या पाहिजेत, हे मात्र नक्की.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: बी हाईव्ह या बंगल्याच्या शोधादरम्यान आणखी एक लक्षात आलं की नेपियन्सी रोड वॉर्डन रोड परिसरात राजमहाल असणारं मोरवी हे काही एकमात्र संस्थान नव्हतं. 20व्या शतकाच्या 2-3 दशकापासून इथल्या खडकाळ समुद्र किनाऱ्याच्या काठानं आणखीही काही संस्थानिकांनी मोठ्या जागा घेऊन त्यावर आपल्या राजेशाही हवेल्या, महाल, बंगले उभारले होते. यामध्ये बडोदेकर गायकवाड, कोल्हापूरकर भोसले, इंदूरचे होळकर, ग्वाल्हेरकर शिंदे यासारखे महाराष्ट्रातले मातब्बर संस्थानिक होते. तसंच हैदराबादचा निजाम, जम्मू काश्मीरचे हरिसिंग, दरभंगाचे महाराज आणि आत्ताच्या गुजरात राज्यातले बनसडा, वांकानेर, कच्छ, धरमपूर असे बरेच लहान मोठे संस्थानिकही होते. सुरुवातीला या नेपियन्सी वॉर्डन रोड परिसरापुरता मर्यादित असणारा या महाराजांच्या राजमहालांचा विस्तार पुढच्या काळात पेडर रोड, कारमायकल रोड, अल्टा माउंट रोड पर्यंत झाला होता. चौपाटी, मरीन ड्राईव्ह, कुलाबा या ठिकाणीही या संस्थानिकांनी स्थावर मालमत्ता खरेदी केल्या होत्या.

0: मुंबईच्या या परिसरातल्या संस्थानिकांची निवासस्थानं म्हणजे त्यांची सुट्टीच्या काळात विश्रांतीसाठी वापरायची घरं होती. त्यांनी आपल्या राज्यापासून दूर मुंबई सारख्या शहरात आपली निवासस्थानं उभारण्याची आणखीही काही कारणं होती. त्याची माहिती आपण टप्प्याटप्प्याने घेऊच. ती पाहण्यापूर्वी या परिसरात मोरवी संस्थाना व्यतिरिक्त आणखी कुणी कुणी आपले महाल उभारले होते त्याची माहिती घेऊया. आणि त्याची सुरुवात आपण नेपियन्सी रोड पासून करू. मलबार हिलच्या पश्चिम पायथ्याशी असलेल्या नेपियन्सी रोडवर मोरवी वगळता आणखी सहा संस्थानिकांचे राजमहाल होते. त्यातला पहिला पतियाळा संस्थानचे अधिपती सर भूपिंदर सिंह यांचा किल्ला सदृश महाल पतियाला हाऊस नेपियन्सी रस्त्याच्या अगदी दक्षिण टोकावर उत्तरेच्या दिशेनं तोंड करून उभं राहिलं की उजव्या हाताला आपली पहिली गाठ पडते ती किलाचंद हाऊसची. हा आजच्या पंजाब राज्यातल्या पतियाळा संस्थानचा मुंबईतला राजवाडा. पतियाला हाऊस हे त्याचं जुनं नाव.
1: स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश इंडियातल्या पतियाला अँड ईस्टर्न पंजाब स्टेट्स युनियन मधल्या नाभा, जिंद, फरीदकोट यासारख्या 8 संस्थानांच्या गटातलं पतियाळा हे एक प्रमुख आणि सधन संस्थान. ब्रिटिश राजवटीत या संस्थांच्या अधिपतींना 19 तोफांच्या सलामीचा मान होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थानांप्रमाणे हे संस्थानही देशात विलीन झालं आणि 1 नोव्हेंबर 1956 पासून ते पंजाब राज्याचा भाग झालं. हा महाल पतियाला संस्थानचा असला तरी तो भूपिंदर सिंह यांनी बांधलेला नव्हे. तो बांधला होता मुंबईतले जहाज बांधणीतले मास्टर बिल्डर वाडिया यांनी. सन 1930 आसपास संस्थानाधिपती सर भूपिंदर सिंह यांच्या काळात हा महाल संस्थानच्या मालकीचा झाला. विस्तीर्ण बागेत उभ्या असलेल्या या 3 मजली प्रचंड महालात 25 बेडरूम्स आहेत असं म्हणतात.
0: महागड्या गाड्यांचे शौकीन सर भूपिंदर सिंह यांनी या महालाचा वापर जेमतेम 7-8 वर्षच केला असावा. 1938 मध्ये महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ह्या वास्तूची मालकी उद्योगपती देवचंद किलाचंद यांच्याकडे गेली. किलाचंद यांनी या महालाचं नाव बदलून किलाचंद हाऊस असं केलं. नाव बदललं असलं तरी महाल अजूनही त्याच्या मूळ स्वरूपात उभाय. हे खासगी निवासस्थान असल्यानं तिथे आत प्रवेश दिला जात नाही, पण रस्त्यावरून पाहिलं असता तो सहज नजरेस पडतो. पतियाला हाऊस मागे टाकून आपण सेंट स्टीफन तिठ्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली की साधारण 300 मीटर अंतरावर डाव्या हाताला वालसिंघम हायस्कूल लागतं. मुख्य रस्त्यापासून साधारण 100 मीटरचा सौम्य उतार असलेल्या गल्लीतून आत गेल्यावर शाळेची देखणी इमारत दिसू लागते. ही इमारत म्हणजे गुजरात मधील कच्छच्या महाराजांचा एकेकाळचा दर्यामहल राजवाडा. 1942 साली कच्छच्या गादीवर आलेले महाराव विजयराजजी यांच्या काळात हा महाल मुंबईत बांधण्यात आला. हा त्यांचा समर पॅलेस होता.
1: त्या काळातले नामवंत वास्तुविशारद मेसर्स भेडवार आणि भेडवार यांनी या महालाचं डिझाईन केलं होतं, तर बांधकाम मोहम्मद बावला या कंत्राटदाराने केलं होतं. या महालाचं RCC बांधकाम माटुंग्याला राहणाऱ्या नरहर सावळाराम गुपचूप या सिव्हिल इंजिनियरनं केलं होतं. प्रशस्त जागेवर बांधलेल्या या महालात एक तळघर, तळमजला आणि वरचे 2 मजले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा महाल लष्कराच्या वापरासाठी सरकारला देण्यात आला होता. तिथं हॉस्पिटल उभारण्यासाठी या महालात सरकारनं काही बदल केले होते. युद्ध संपल्यावर हा महाल पुन्हा कच्छच्या महाराजांकडे सुपूर्द करण्यात आला. युद्धादरम्यान महालाच्या झालेल्या नुकसानीपोटी सरकारनं कच्छच्या महाराजांना 1,17,000 रुपयांची भरपाई सुद्धा दिली होती.

सन 1950 नंतर या वास्तूची मालकी वालसिंघम शाळेकडे गेली. नंतरच्या काळात या इमारतीवर तिसरा मजलाही चढवला गेला, परंतु ही वास्तू अजूनही बरीचशी तिच्या मूळ स्वरूपात पाहता येते. रस्त्यावरून काहीसा आत असलेला हा महाल पाहण्यासाठी थोडं आत जावं लागतं, पण शाळेची इमारत असल्यामुळं विना परवानगी आत जाता येत नाही. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी कच्छ संस्थान मुंबई राज्याचा भाग होतं. 1 मे 1960 पासून कच्छ गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आलं. दर्या महाल पाहून आता आपण पुढे जाऊया देशातल्या 3 बड्या संस्थानिकांच्या महालाच्या दिशेनं. हे 3ही संस्थानिक मुंबईत एकमेकांचे सख्खे शेजारी होते. अर्थात हे महाल आता अस्तंगत झाले असून त्या जागी नवीन बांधकामं झालेली आहेत, पण त्यातल्या दोघांची नावं जुनीच आहेत. त्यातला पहिला लागतो तो हैदराबादच्या नबाबाचा महाल, हैदराबाद इस्टेट. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

मंडळी 7:58 होऊन गेलेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे ती आपला निरोप घेण्याची. तर श्रोतेहो, वंदनपासून आपण छान मला साथ देता आहात, अशीच साथ आमच्या सकाळी 10 असलेली आरजे सुवर्णालाही द्या आणि दुपारी 2 आरजे गोपी आपल्याबरोबर असणार आहे. तेव्हा जरूर ऐका 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि आता आपली रेडिओ सखी पूर्वाला रेनबो फंडेच्या उत्तरार्धात इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना नारळी पौर्णिमेच्या, राखी पौर्णिमेच्या आकाशवाणी परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा देते आणि अनुमती घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. 8 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि 8:15 इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू. अनेक पर्यटक बेपत्ता. भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे 160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला.
बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल. त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची 25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमा प्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं. तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणु तंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. फॉलोऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. 21व्या शतकात भारतासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करत होते. खेळ केवळ पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नसून विकसित भारताच्या उभारणीत भारताचं क्रीडा कौशल्य आणि युवाशक्ती यांना एकत्र आणण्याचं ते एक अभियान असल्याचं ते म्हणाले. 2036 ऑलिम्पिकची तयारी करत असताना विविध खेळांमध्ये स्पर्धा करणाऱ्या खेळाडूंना ओळखण्यावर आणि त्यांचं संगोपन करण्यावर आपलं लक्ष

स्पोर्ट क्लाइंबिंग सारख्या जलक्रीडांपासून ते हिवाळी खेळांपर्यंतच्या खेळांसाठी भौगोलिक अनुकूलता आणि प्रतिभावान खेळाडूंचा साठा आहे। तरीही या क्रीडा प्रकारांमध्ये आपण जागतिक स्तरावर अजूनही मोठ्या प्रमाणात अनुपस्थित असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं। मेरा युवा भारत च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 च्या उत्सवाचा एक भाग आहे। छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भारताने नेपाळला 37 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि अन्नधान्याच्या पाकिटांची दुसरी खेप पाठवली आहे। मदत साहित्य घेऊन जाणारं दुसरं विमान रवाना झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली। भारत नेपाळी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून मदत कार्याला पूर्ण सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर पोहोचली असून 133 भारतीय नागरिकांसह 750 अधिक लोक बेपत्ता आहेत। बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे। नेपाळमधल्या या परिस्थितीवर केंद्र सरकारचं बारकाईनं लक्ष आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। नेपाळमधल्या फुरकेखोला इथं हिमसरोवर किंवा हिमनदी अचानक फुटल्यामुळे त्रिशुली नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली। हे ठिकाण भारतीय सीमेपासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आहे। या पुराचा परिणाम पुढे भारतातल्या गंडक नदीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। संभाव्य परिणाम होऊ शकणाऱ्या सीमावर्ती भागांमध्ये स्थानिक प्रशासन, बचाव पथकं आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आलं आहे। बिहार आणि उच्च प्रदेश सरकारकडून भारत नेपाळ सीमेजवळील नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार स्थलांतर आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे। राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीच्या परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या पार्श्वभूमीची चौकशी करावी, तसंच या परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते। लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला। नारळी पौर्णिमा आज साजरी होत आहे। श्रावण पौर्णिमेचा हा दिवस कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करतात। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते। याच दिवशी मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात केली जाते। अनाथ तसंच दिव्यांग मुली आणि महिला स्वच्छता कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातल्या महिलांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना काल रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली। रक्षाबंधन हा समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणणारा पवित्र सण आहे। समाजाच्या विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला तसंच मुलींबरोबर यंदा रक्षाबंधन साजरा केल्यानं आनंद झाल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली। भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 7-334 धावा झाल्या होत्या। श्रीलंकेकडे सध्या 121 धावांची आघाडी आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता। भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना। बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा। देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन। आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर पोहोचली आहे। आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली। महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली। काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती। भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं। नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं। दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत। सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं। सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळ

0: अंतर्गत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 हून अधिक शहरांमध्ये 350 जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवी यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रतिकिलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं.

असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडीबाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुआंता या जोडीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार एफएम रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन एआयआर ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
3: नमस्कार रसिको, न्यूज ऑन एआर ऍपवर आणि 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफएम रेनबो वाहिनी, आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो।

रसिक, मराठी साहित्य म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक समृद्ध आणि चिरंतन वारसा आहे. या साहित्यात जशी प्रेमकथा, सामाजिक कादंबऱ्या आणि कविता यांची भरभरून मेजवानी आहे, तशीच एक वेगळी आणि थरारक शाखा म्हणजे भयकथा. आणि या भयकथांचं जग कितीही कल्पना विलक्षण असलं तरी ते वाचकाला इतकं खेळून ठेवतं की त्यातून सुटका करवत नाही. आणि या भयसाहित्याच्या गूढ रहस्यपूर्ण अंगावर काटा आणणाऱ्या दुनियेत एक नाव अढळ पदावर विराजमान आहे, ते म्हणजे लेखक नारायण धारप. आज त्यांचा जन्मदिन आहे. नारायण धारप हे मराठी भयकथांचे पितामह मानले जातात आणि त्यांच्या लेखनशैलीत जी झपाटून टाकणारी ताकद आहे ती आजही वाचकांच्या मनात रुंजी घालते. अंगावर सरसरून काटेल अशी मांडणी आणि शेवटी दिलासा देणारं सकारात्मक उत्तर हे त्यांच्या लेखनाचं खास वैशिष्ट्य होतं. आज रहस्यकथा लेखक नारायण धारप यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची कुठली कथा तुम्हाला जास्त आवडली ते मला नक्की सांगा. लेखक नारायण धारप यांची कुठली कथा तुम्हाला जास्त आवडली ते सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141432 आणि 45151433. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता.

रसिक हो, लेखक नारायण धारप यांची कुठली कथा तुम्हाला जास्त आवडली ते मी तुम्हाला विचारलंय आणि मला दीपा पालकर यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आहे. चेटकीण आणि पाठलाग या दोन कथांचं नाव त्यांनी मला सांगितलंय. नीलांबरे कुलकर्णी यांना खेकडा ही कथा आवडली. चंद्रशेखर मुळेखर यांना चेटकीण आणि गोड आवाजाचे. बरं, विठ्ठल मसलेकर शुभ दुपार. अपर्णा गावकर तुमचं स्वागत आहे. आरती गावकर यांना कात ही कादंबरी आवडली. क्रियांश गावकर ऐरोली नवी मुंबई. प्रणव शिंदे चेटकीन ही कथा सर्वात लोकप्रिय आणि काटा आणणारी मांडणी. बर, प्रमोद राऊत धन्यवाद. पंकज मोहड स्वागत आहे तुमचं. ठीक आहे, कथा वाचण्यात आली नाही पण पुढे वाचाल. शुभलक्ष्मी मस्तकार. बर, मला सत्यनारायणी रथ ही कथा त्यांची आवडली. तळघर ही भयकथा आवडली आहे मंगेश म्हात्रे यांना. आणि मला दूरध्वनी केला होता निशा लोहार आणि निशा लोहार यांनी दूरध्वनी केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या कथा

वाचताना एवढी भीती वाटते की मला माझ्याकडून वाचूनच नाही झाल्या कथा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि वसुमती ठोसर यांनी सुद्धा नारायण धारप यांच्या कथा वाचलेल्या आहेत, पण त्यांचं नाव, त्या कथेचं नाव त्यांना सध्या आठवत नाही की माहिती नाही, पण त्यांनी वर्णन त्या कथांचं केलेलं आहे. 1951 ना लेखनाला सुरुवात करून तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ नारायण धारपांनी मराठी वाचकांच्या मनावर आपली भयकथांची मोहिनी घातली. त्यांच्या कथा वाचकांच्या हृदयात घर करू लागल्या. त्यांच्या चंद्राची सावली, लुचाई यासारख्या कथा आजही वाचकांना झपाटून टाकतात. धारपांच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शास्त्रोक्त भयनिर्मिती. विज्ञानाचं भक्कम पाठबळ, कल्पकता, गूढतेची विलक्षण जाण आणि मानवी भावनांची खोल समज यामुळे त्यांच्या कथा अधिक वास्तववादी वाटतात. यात समर्थ कृष्णचंद्र, अप्पा जोशी, पंतही पात्र इतकी प्रभावी आहेत की वाचकांना ती खरीखुरी वाटू लागतात. आणि त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे भयकथांचं जिवंत विश्वच. ग्रहण, तळघर, बुजगावणे, चिटकीण, कुलवृत्तांत, अंधार यात्रा, उत्तरंग या सगळ्याच त्यांच्या कथा ह्या वाचकप्रिय ठरल्या.

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: मंडळी सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. धारप हे केवळ भय मांडत नसत तर ते भय अनुभवायला लावत. त्यांच्या कथा म्हणजे एक दृश्य, श्राव्य, स्पर्श आणि गंध यांनी भरलेली एक भासमान दुनिया असते. वाचताना वाचक त्या घटनांमध्ये शिरून जातो. झपाटलेल्या वास्तू, ओसाडतळ घरं, अघोरी शक्ती, अतिंद्रिय अनुभव आणि मानवी मनाच्या भयग्रस्त अवस्था या सगळ्याचं एक थरारक चित्र त्यांच्या लेखनातून समोर येतं. विशेष म्हणजे त्यांच्या भयकथा नेहमी दैवी शक्तीच्या विजयानं संपतात, त्यामुळे भीतीदायक वातावरण असूनही वाचकाला शेवटी दिलासा मिळतो. हेच त्यांचं लेखन अमर करतं. एकेकाळी त्यांच्या पुस्तकांसाठी लायब्ररीमध्ये वाचक रांगेत तासन तास थांबत असत. त्या काळात धारप हे नाव म्हणजे दर्जेदार भयकथेचं प्रतीक होतं. त्यांच्या समर्थकथा मालिकेने एक स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला होता. आपण पुढे बोलणारच आहोत, पण या गाण्यानंतर.

रसिकहो, मला श्रीपाद जोशी यांचा व्हॉट्सअप संदेश आलेला आणि लहानपणी दिवाळी अंकामध्ये नारायण धारप यांच्या कथा वाचल्या असं ते म्हणत आहेत, पण त्यांना आता आठवत नाही कारण खूप वर्ष झालेत, पण मनावर अतिशय पकड घ्यायच्या आणि थरथरत असं हृदय तरी हातातून त्या कथा सोडाविषयी वाटत नव्हत्या असं म्हणणं आहे. प्रकाश शिंदे यांचा सुद्धा मला व्हॉट्सअप संदेश आलेला, ते म्हणत आहेत की 440 चंदनवाडी ही कथा त्यांना आवडली, पंकज मोहड कार्यक्रम सादर करत गीते छान आहेत, धन्यवाद. आनंद मुकाशी शुभ दुपार मार्गाणी छान आहेत, किशोर पेडणेकर बर ऐकण्यापुरते आहोत म्हणतात काही हरकत नाही. मंडळी नारायण धारप हे विज्ञान कथांपासून गूढकथांपर्यंत आणि मानसशास्त्रीय थरारापर्यंत नारायण धारपांनी लेखनाचा विस्तृत पट तयार केला आणि आजही त्यांच्या कथा ह्या नव्याच वाटतात. त्यांच्या लेखनातलं ताजेपण, त्यातील गुंतवणूक आणि भय निर्माण करण्याची कला हे सगळं आजही अनेक लेखकांसाठी प्रेरणास्थान आहे. नारायण धारप यांनी मराठी भय साहित्याला एक वेगळी ओळख दिली आणि त्यांनी उभं केलेलं हे गूढ रहस्यपूर्ण विश्व म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीचं अविश्वसनीय

रसिक होते वेळ झाले सप्तरंग, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रम थांबण्याची. ठीक 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपली भेट होईलच.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता। भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध। देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन। राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह। आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला। नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोहोचली आहे। आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली। महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली। काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती। पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं। भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले। त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली। परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते। नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे। या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं। दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत। सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं। सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगहा, वाल्मिकी नगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली। आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं। उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे। तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते। राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत। 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील। राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं। त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे। देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते। खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है। ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है। मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है। खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना।
0: फिट इंडिया मुवमेंट संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत। त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं। खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात. त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 नर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्या दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबोत सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही। चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ। दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
2: नमस्कार रसिकहो, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन AIR ऍपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी। आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमचा आरजे मित्र गोपी भोसले तुमच्या सोबत आहे। आज आहे नारळी पौर्णिमा आणि या दिवशी खवळलेल्या समुद्राची मनोभावे पूजा करून नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पावसाळ्यात खंड पडलेल्या मासेमारीला पुन्हा प्रारंभ होतो। पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव नृत्य आणि गीतांसह मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात। त्यानिमित्तानं अशाच काही कोळी लोकगीतांच्या माध्यमातून नारळी पौर्णिमेच्या उत्सवाचे विविध पदर आपण उलगडणार आहोत।

दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या गाण्यांच्या ओळी आपल्या कानांवर पडतात आणि कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमा हा सण किती महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो हे या ओळींमधून कळतं. समुद्रात जाऊन मासेमारी करणं हा कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय. वर्षभर मासेमारी करून कोळी बांधव आपला उदरनिर्वाह करतात, पण पावसाळ्यात हाच समुद्र रौद्ररूप धारण करतो आणि या खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्याच्याकडे प्रार्थना केली जाते. समुद्रात होडी नेऊन मासेमारी करण्याचं जीवावर बेतू शकणारं कामसुद्धा हे कोळी बांधव अगदी आनंदानं गाणी म्हणत म्हणत करतात. आणि समुद्रात होडी घेऊन गेलेल्या एका कोळी नाखवाच्या मनात काय भावना असतात याचं वर्णन गीतकार बुधाजी कोळी यांनी आम्ही हाव जातीचे कोळी या गीतात केलं. तर ऐकूया तेच गाणं.

समुद्राला ना कोळी लोक प्रेमाने दर्या म्हणतात आणि हा दर्या हा त्यांच्या जगण्याशी इतका एकरूप झालेला असतो की त्यांची बरीचशी लोकगीतं ह्या दर्यावरच रचली गेली आहेत आणि दर्याच्या सानिध्यात राहणाऱ्या कोळी बांधवांचं मन देखील दर्यासारखंच विशाल. दर्या जसा सतत ओसंडून वाहत असतो तसा या कोळी बांधवांच्या आयुष्यात उत्साह ओसंडून वाहत असतो. दर्या आपला राजा आहे आणि नारळी पौर्णिमेला त्याला नारळ दिलेला आहे त्यामुळे तो आपलं रक्षण करेल, आपल्या जीवाला समुद्रात काही धोका नाही असा विश्वास त्या नाखवाला असतो. आणि दर्याला राजा म्हणणारा कोळी नाखवा कधी कधी अभिमानानं स्वतःलाच या दर्याचा राजा म्हणून घेतो आणि मी सहज बंदरातून दर्यात ये जा करतो म्हणून मी दर्याचा राजा आहे अशा असा भाव कधी कधी नाखवाच्या मनात येतो. आणि त्याच्या मनातला हाच भाव व्यक्त करणारं मी डोलकर डोलकर हे गीत शांता शेळके यांनी लिहिलेलं ऐकूया आता.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे, आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही।
1: स्वतःला दर्याचा राजा म्हणून घेताना या नाखवाच्या मनात जराही अहंकार नसतो। त्याच्या मनात असतं ते फक्त समुद्राविषयी अपार प्रेम आणि हा समुद्र आपला आहे याचा सार्थ अभिमान। मासे या समुद्राची संपत्ती आहेत आणि त्या संपत्तीवरच आपला उदरनिर्वाह होतो याची प्रत्येक कोळ्याला जाणीव असते। मासेमारी हा जिकिरीचा व्यवसाय असतो आणि या व्यवसायात कधीकधी समोर काळ उभा राहतो। त्या काळाशीही झुंज देण्याची ताकद कोळी बांधवांमध्ये असते, कारण त्याच्या दर्या राजावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास असतो। कोळ्यांच्या या झुंजार वृत्तीचं वर्णन करणारा सुटला वादळी वारा गीत शाहीर अमर शेख यांनी लिहिलं आहे। आणि या गीतातल्या मासेमारी करायला गेलेल्या कोळ्यांच्या समोर जेव्हा संकट येतं तेव्हा एकमेकांना धीर देताना ते म्हणतात,

एकीकडे होडी घेऊन समुद्रात गेलेला कोळी नाखवा वादळाला तोंड देत असतो. वादळाशी तो जरी खंबीरपणे लढत असला तरी घरी असलेल्या त्याच्या पत्नीचा मात्र धीर खचलेला असतो. समुद्राला आलेलं उधाण पाहून ती घाबरलेली असते. आपला नवरा सुखरूप घरी परत यावा यासाठी ती धडपडत असते आणि अशा प्रसंगात ती आकाशातल्या चंद्राला साद घालते. या चंद्राला तिने आपला भाऊ मानलेला असतो आणि या भावाला ती नवऱ्याचं रक्षण करण्याची विनंती करते. समुद्रात उसळलेलं वादळ पाहून जरी नाखवाच्या बायकोला भीती वाटत असली तरी या वादळातही आपला नाखवा होडी घेऊन समुद्रात गेला आणि तो इतका शूर आहे याचा तिला सार्थ अभिमान वाटत असतो आणि तिच्या मनातला पतीविषयीचा हा अभिमान वादळ वारं सुटलं ग या गीतातून व्यक्त होतो.

रसिकाओ, शाहीर विठ्ठल उमाप यांनी खऱ्या अर्थानं या कोळी गीतांची मोहरतमेढ रोवली. 1962 मध्ये गीतकार कवी शाहीर कुंदन कांबळे यांनी फाटकी नोट मना घ्यावाची नाय, धंद्यात खोट मना खावाची नाय हे गाणं लिहिलंय आणि हे गाणं विठ्ठल दादांनी गायलं आणि ते तुफान गाजलं. आजही हे गाणं तितकंच लोकप्रिय आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि विठ्ठल दादांच्या लाजवाब आवाजानं हे गाणं मराठी माणसाच्या मनावर आजही गारूड करून आहे. एवढंच नाही तर 1962 मध्ये आलेल्या या गाण्याची विठ्ठल दादांना अगदी शेवटपर्यंत रॉयल्टी सुद्धा मिळत होती, यावरून या गाण्याची लोकप्रियता दिसून येते. या गाण्याचा किस्साही मजेशीर आहे. म्हणजे शाहीर कुंदन कांबळे हे एकदा मासळी बाजारात गेले होते. तिथला गजबजाट, मासे विकताना मासळी विक्रेत्या मावश्यांचा कोळी बिलूतून कोळी बोलीतून चाललेला संवाद कुंदन दादांच्या कानावर आला आणि हे सगळं बघून त्यांना गाणं सुचलं नसतं तर ते कुंदन दादा कसले. हे सगळं बघून त्यांना फाटकी नोट हे गाणं सुचलं आणि महाराष्ट्राला पहिलं कोळी गीत मिळालं.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू। रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आज आहे नारळी पौर्णिमा, त्यामुळे आपण कोळी गीतांची मेजवानी तुमच्यासाठी आणलेली आहे। आणि कोळी गीतांचा विषय निघाला आणि बाळकराम वरळीकर यांचं नाव आलं नाही असं होणारच नाही। बालकराम वरळीकर पार्टीची त्यांनी आपल्या संकल्पनेतून रितसर आखणी आणि बांधणी केली आणि ते स्वतः निवेदक, मिमिक्री आर्टिस्ट, गायक, नर्तक अशी चौफेर भूमिका पार पाडत। त्याशिवाय 60-70 जणांचा शिस्तबद्ध संच प्रामुख्याने कोळी नृत्य सादर करत असायचा। कोळी लोकांचं संपूर्ण जीवन गायन आणि नृत्याद्वारे प्रेक्षकांसमोर ते मांडत, त्यावर कडी म्हणजे बालकराम यांचा रंगमंचावरचा वावर। आपल्या निवेदनामध्येच केलेल्या विनोदांनी, अतिशय गोड गायनानं आणि नृत्यानं बालकराम रंगमंच 3 तास जिवंत ठेवत आणि त्यांचा कार्यक्रम आई माझी कोणाला पावली गो असा कोळी समाजाच्या देवीकडे साकडं घालत सुरू होई आणि हे पावलाय देव माझा म्हणणारी अशा भक्तिगीतानंतर समुद्रावर स्वार झालेल्या निडर कोळ्यांचं वादळाचा वारा नाही तर पावसाच्या धारा, कोळी नाही कोणाच्या धमकीच भिनारा हे गाणे आणि क्षणार्धा चांदण्यानं चांदणं पिठभर चांदणं चांदण्या जातीच्या भारा सारख्या गाण्यानं चांदण्यांची बरसात होई, मग माझा कोमरा कोणी मारेलापासून अगदी टिमक्याची चुडी बाय रंगानं फुलेलीपर्यंत सगळ्या कोळी रूढी परंपरा उत्सव साजरे व्हायचे आणि सर्वात मजा यायची ती लग्नांच्या गाण्यानं। या गो दांड्यावरनं बोलते नवरा कोणाचा येतो असं म्हणत प्रेक्षकांमधून नवरा आला की प्रेक्षकांची उत्कंठा वाढत असायची। आता जी मी गाणं लावणार आहे ते समींदराचं आणि तुम्हाला ते नक्कीच आवडेल।

रसिको, शाहीर दामोदर विटावकर हे सुद्धा महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ संगीतकार, गीतकार आणि प्रसिद्ध शाहीर. त्यांनी आपल्या अथांग काव्य प्रतिभेने आणि आवाजाने आगरी कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केलं आणि त्यांनी आपल्या ओजस्वी शब्दातून आणि लोकजीवनाशी नाळ जोडणाऱ्या गाण्यातून कोळी आगरी समाजाची लोककला घराघरात पोहोचवली आणि शाहिरीच्या आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून त्यांनी केवळ मनोरंजनच केलं नाही तर समाज प्रबोधनाची परंपराही समर्थपणे जपली. त्यांनी कोळी आणि आगरी संस्कृतीला महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणलं आणि त्यांची गाणी केवळ करमणूक करणारी नव्हती तर त्यात समुद्राशी संघर्ष करणाऱ्या कोळ्यांचं वास्तव जीवन होतं. आणि नामांकित संगीत कंपन्यांनी त्यांची अनेक लोकगीतं रिलीज केली आहेत, आपण आकाशवाणीवर बऱ्याचदा ती ऐकली सुद्धा आहेत. आणि त्यांचा आवाज असा खणखणीत आणि शाहिरी बाण्याचा होता ज्यामुळे श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. ऐकूया शाहीर दामोदर विटावकर यांच्या आवाजातलं हे सुप्रसिद्ध गाणं.

रसिको, खरोखरच कोळी बांधव आणि समुद्र यांना वेगळं करणं शक्य नाही हे या गीतांमधून स्पष्ट होतं. आणि समुद्र हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय, पण कोळी समाजासाठी तो जिव्हाळ्यासोबतच जगण्याचाही विषय असतो. हा दर्या त्यांची ओळख आहे. आणि आपण जसं देवाचे आभार मानण्यासाठी नारळ वाहतो, तसंच कोळी बांधव या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या या दर्या देवाला नारळ वाहतात. आणि याच दर्यावर असलेल्या अनेक कोळी गीतांच्या तालावर ते आपल्या पारंपरिक नृत्याचा ठेका धरतात. समुद्र, कोळी बांधव आणि त्यांची दर्यावर असलेली कोळी गीतं हा काही एका भागात किंवा काही शब्दात सामावणारा विषय नाही, पण नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मोजक्या कोळी गीतांचा आस्वाद आज आपण घेतला.

रसिको, आता वेळ झाली आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. 7:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल. आणि आज गुरुवार असल्यामुळे सांजेच्या पारी कार्यक्रम होणार नाही. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम तुम्ही ठीक 4 ऐकाल. आणि उद्या पहाटे 5 ते 8 प्रसाद ठोसर तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहेत. आणि आज नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्याशी छान संवाद साधता आला, तुमच्याशी बोलता आलं आणि छान छान कोळी गीतं तुम्ही ऐकली. तुम्हाला ती खरंच आवडली असतील. तुमचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि दूरध्वनीद्वारे सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचवल्या, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आजच्या नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि उद्याच्या रक्षाबंधनाच्याही खूप साऱ्या शुभेच्छा. आपली भेट परवा 29 ऑगस्टला शनिवारी सकाळी 10 गोल्ड वाहिनीवर होणारच आहे. तेव्हा ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. ऐकूया आता मराठी ठळक बातम्या. मराठी ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतून IIT चे विद्यार्थी या संवादात सहभागी झाले होते. नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं. नवी दिल्लीत त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत सहभागी

झाले होते। महाराष्ट्रातून पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर्स जाहीर केले आहेत आणि 1070 या टोल फ्री हेल्पलाईनची सेवा मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास सुरू राहील। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 539 अंकांची घसरण झाली आणि तो 76,934 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची घसरण नोंदवत 24,091 अंकांवर बंद झाला। तर ह्या मराठी ठळक बातम्या संपल्या, धन्यवाद। 4 वाजता तुम्ही ऐकाल संदेश टू सोल्जर, हा कार्यक्रम जो दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल। धन्यवाद।

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: हृदयातवाजे समथिंग सारे जग वाटे हैपनिंग अस्तो सदा मीयता ड्रीमिंग।
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी।
2: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो वाहिनीवर।

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला। खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं ते यावेळी म्हणाले। मुंबईतून IIT चे विद्यार्थी या संवादात सहभागी झाले होते। नेपाळच्या पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं। नवी दिल्लीत त्यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत सहभागी झाले होते। महाराष्ट्रातून पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत। 1070 या टोल फ्री हेल्पलाईनची सेवा मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास सुरू राहील। कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं। सोनल दिनुषाच्या नाबाद 133 धावा आणि केशरा नुवांतासोबत 7व्या गड्यासाठी केलेल्या 112 धावांच्या भागीदारीमुळे श्रीलंकेला दिवसअखेर 9 बाद 439 धावा करता आल्या। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 539 अंकांची घसरण झाली आणि तो 76,934 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 117 अंकांची घसरण नोंदवत 24,091 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं पंतप्रधानांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन। राज्यभरात संवादाचं थेट प्रक्षेपण। पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित। विविध क्षेत्रात अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व। ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी। अमरावती इथल्या 3 नवजात बालकांचा मृत्यूच्या दुर्घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली स्वतःहून दखल। 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश। आणि सोनल दिनुषाच्या नाबाद शतकामुळे श्रीलंकेचा भारताविरुद्ध 2 कसोटी सामना अनिर्णित। भारतानं मालिका 1-0 जिंकली। आता सविस्तर बातम्या। देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठापासून ते अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमानं संबोधित करत होते। खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। ऑलिम्पिकमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रकारांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं। हे चित्र बदलण्यास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा खेळांची परिसंस्था निर्माण होणं आवश्यक आहे। यासाठी खेलो इंडिया संवाद सारखे कार्यक्रम महत्वपूर्ण ठरतात असं पंतप्रधान म्हणाले।
1: ऑलिम्पिक्स में जितने अलग अलग स्पोर्ट्स होते हैं भारत की टीमें उसमें से आधे स्पोर्ट्स में हिस्सा ही नहीं लेती, यानी मेडल टैली के एक बहुत बड़े हिस्से के लिए तो हम कम्पीट ही नहीं करते। हमें मेडल टैली बढ़ाने के लिए इन खेलों में भी महारत हासिल करनी ही होगी।
0: फिट इंडिया मूवमेंट संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहे। त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले। खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते। एम्स नागपूर इथं खेलो इंडिया संवाद अंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्यानं उपस्थित होते। त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या खेळाडूंचा सत्कार केला। या कार्यक्रमानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा आणि खेळ महत्वाचा असून त्यातूनच सर्वांगीण विकास होतो असा संदेश पंतप्रधानांच्या संबोधनातून मिळाल्याचं सांगितलं।
2: क्रीडा आणि खेळ हे कसा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे आणि कशा सर्वांगीण विकासासाठी इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दल माहिती दिली। त्यांचं भाषण हे खूप प्रेरणादायी होतं। एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी खेळ किती महत्त्वाचा आहे त्यांनी सांगितलं।
0: याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत कामगिरी करणारे खेळाडू मल्हार साबळे यांनी खेळाडूंना ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला। आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पाणतावणे यांनी नागपुरातील लेडी अमृतबाई डागा एलईडी कॉलेज इथं खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमात नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रामुख्यानं उपस्थित होत्या। खेलो इंडिया संवादमध्ये गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव इथं शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। गडचिरोलीच्या अहेरी इथल्या राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात खेलो इंडिया संवाद कार्यक्रम पार पडला। वाशिममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आरएन महाविद्यालय इथं करण्यात आलं। महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता आणि नियुक्तीची प्रक्रिया निश्चित केली आहे। यासंदर्भात ग्रामविकास विभागानं अध्यादेश जारी केलाय। या नियमानुसार पंचायत समितीमध्ये एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान 1 यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे नामनिर्देशित सदस्य असतील। जिल्हा परिषदेत एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे सदस्य नामनिर्देशित केले जातील। नामनिर्देशनासाठी संबंधित क्षेत्राचा रहिवासी असणं आणि पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद प्रशासनाचं विशेष ज्ञान अथवा कार्यानुभव असणं आवश्यक आहे। वैद्यकीय शिक्षण कृषी जलसंधारण सहकार ग्रामीण विकास महिला आणि बालविकास कला साहित्य समाजकार्य अभियांत्रिकी आणि विधी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचाही विचार केला जाणार आहे। तसंच दीर्घकाळ शासनसेवा केलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि सामाजिक कल्याण क्षेत्रात कार्यरत अनुभवी अशासकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाही पात्रता राहणार आहे। दरम्यान

0: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची विद्यमान बॉडी आहे त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने नामनिर्देशनाची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवण्यात येईल. येत्या 1 ते 1.5 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करून नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खानाल यांनी दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहे. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 अर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC ने स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्यात दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. NHRC नोटीसमुळे आता राज्य सरकारला घटनेबाबतची वस्तुस्थिती, जखमी बालकांची प्रकृती आणि पीडित कुटुंबांना जाहीर केलेल्या भरपाईबाबतची माहिती आयोगासमोर सादर करावी लागणार आहे. अमरावती इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील 24 ऑगस्ट रोजी पहाटे बालकांच्या अतिदक्षता विभागात आगीच्या दुर्दैवी घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांचं अग्निसुरक्षा व्यवस्थेचं परीक्षण अर्थात फायर ऑडिट आणि आग प्रतिबंधक सराव फायर ड्रिल 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. श्रीलंकेचा युवा खेळाडू सोनल दिनुषाच्या नाबाद 133 धावांच्या झुंजार खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं कोलंबो इथं झालेल्या भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 2रा कसोटी सामना अनिर्णित राखला. या मालिकेतलं त्याचं हे 3रं शतक ठरलं. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3 शतकं करणारा तो अरविंदा डिसिल्वा आणि कुमार संगकारानंतरचा श्रीलंकेचा 3रा फलंदाज ठरला. फॉलो ऑन नंतर श्रीलंकेनं 9 बाद 429 धावांवर डाव घोषित केला. भारतानं पहिल्या डावात 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला. भारताकडून मानव सुथार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 बळी घेतले. 2 सामन्यांची मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली. MPSC तसंच इतर शासकीय परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती महागाई, बेरोजगारी आणि सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे नागपुरात भव्य बाईक मोर्चा काढण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून निघालेल्या मोर्चात अनिल देशमुख यांनी स्वतः बाईक चालवत मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी माध्यमांची बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीला सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. MPSC परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घ्याव्या तसंच वर्ग 3 आणि वर्ग 4 भरतीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावी अशी मागणी त्यांनी केली. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं आगामी काही तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय. या दरम्यान नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं पंतप्रधानांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्यभरात संवादाचं थेट प्रक्षेपण. पंचायत समिती, जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित. विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व. ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी. अमरावती इथल्या 3 नवजात बालकांच्या मृत्यूच्या दुर्घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली स्वतःहून दखल. 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश. आणि सोनल दिनुषाच्या नाबाद शतकामुळे श्रीलंकेचा भारताविरुद्ध 2रा कसोटी सामना अनिर्णित. भारतानं मालिका 1-0 जिंकली. प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, त्यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या काळात चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
2: वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही, आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.
0: एमपीएससीचा औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर मोठ्या प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे, तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत, त्यातल्या तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांविषयी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. पुण्यातल्या मांजरी वसतिगृहात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्या निश्चितपणे सोडवल्या जातील असं ते म्हणाले. तर आपल्या मागण्यांविषयी ठोस उपाय करून त्याविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्याची कमतरता आणि दरवाढ झाली असल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्यूलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और एनसीसीएफ के गोडाउन्स में है और सीडब्ल्यूसी पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके।
0: लवकरच इतर शहरांमध्येही अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या। रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे, निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे, तर आणखी 1000 जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न गतिमान केले आहेत. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधला भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 जणांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीनं भारत काही बेली पद्धतीचे पूल बांधून देणार आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात, त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये जत्रा भरल्या आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जात आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नारळपुढीच्या स्पर्धाही झाल्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना देखील राखी बांधून मोफत हेल्मेटचंही वाटप करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयात 6 नामांकित विद्यापीठांच्या विविध शाखांच्या पदव्या आणि पदविकांची विक्री केली जात असल्याचं उघडकीला आलं आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे, तर कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनले याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. पसिंदू सूर्या बंद्रानं 92 तर केशरा नुवंतानं 46 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेला 9 गडी गमावून 429 धावा करता आल्या. भारतातर्फे मानव सुतार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दोन्ही डावात शतकं झळकावणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारकिर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप। नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर। राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना। आणि भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश। भारतानं 1-0 मालिका जिंकली। भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकिर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे। त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते। खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशा क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले।
1: हमारी सरकार भारत में 21वीं सदी का आधुनिक स्पोर्ट्स इकोसिस्टम बनाने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। आज स्पोर्ट्स यूनिवर्सिटी से लेकर आधुनिक ट्रेनिंग सेंटर्स तक देश में एक ऐसी व्यवस्था बनाई जा रही है जिसमें प्रतिभा को पहचानने से लेकर उसे दुनिया के मंच तक पहुंचाने तक हर स्तर पर सहयोग मिले।
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते। गडचिरोलीच्या आष्टी इथला विद्यार्थी जयकुमार शेमले यानं आपलं मनोगत व्यक्त केलं।
2: या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप

0: त्याचं मार्गदर्शन केले. तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला, तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच दिली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी.
1: भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातील सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांवरही वाढत्या दरांचा बोजा पडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज चौहान यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर घसरून 7-8 किलो इतके खाली आले होते. हा दर उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्यानं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. आता शेतकऱ्यांकडे कांदा नाही आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 रुपयांवर गेल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्यांची कमतरता आणि दरवाढ झाल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. त्या आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
2: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रख रखाव उसके बेहतर रखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके.
1: लवकरच इतर शहरांमध्ये अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे. निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं. जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये, त्याऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली. या प्रतिनिधींना पुन्हा भेटणार असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी रिझर्वेशन हटाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं निदर्शनं केली होती. बिहारमध्ये सरकारी नोकरीतील रिक्त पदं तपासून भरतीसाठी अधिसूचना काढण्याचं आश्वासन बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं. सरकारी नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कालबद्ध रीतीने सोडवावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते विद्यार्थी आज पाटणा इथं तिवारी यांच्या घरापाशी जमले होते. परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराकडे हजारोंच्या संख्येनं जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला होता. निदर्शनं करणाऱ्यांनी दगडफेकही केली होती. पंजाबमध्ये संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरची चर्चा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पुढे ढकलली आहे. महागाई भत्ता वितरित करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. मात्र संप मागे घ्यावा तरच चर्चा करता येईल असं मान यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. 54 भारतीयांपर्यंत मदत पोहोचली आहे. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधल्या भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्र

114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर नागपूरच्या 106 जण काठमांडूहून बसद्वारे बिहारमधल्या दानापूरकडे निघाले आहेत. हे सर्व लोक सकाळी नेपाळ भारत सीमेवर पोहोचतील. त्यांच्यासाठी दानापूरहून नागपूरपर्यंत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 टनांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी भारत बेली पद्धतीनं पूल बांधून देणार आहे. चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांनी आज तिबेटमध्ये गुरॉंग शहराला भेट देऊन पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नेपाळमध्ये काल अचानक आलेल्या महापुरासंदर्भात उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंचं प्राथमिक विश्लेषण वैज्ञानिकांनी केलं आहे. बर्फ आणि दगडमातीचे अजस्त्र ढीग लेंडे नदीत कोसळून तिच्या प्रवाहात बांध तयार होऊन प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा. साचत जाणाऱ्या पाण्याच्या दबावानं हा बांध फुटून हे पाणी अतिवेगानं वाहत येऊन विनाशकारी ठरलं असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रसुवागडीच्या 20 किलोमीटर आधी ही हिम आणि भूस्खलनाची घटना घडल्याचा अंदाज आहे. चीनमधल्या वैज्ञानिकांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवीन दुचाकी गाड्यांचे ऑटोमॅटिक हेडलॅम्प केवळ पासिंग बीमवरच चालवणं अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना किंवा प्रवाशांना होणारा प्रखर प्रकाशाचा त्रास कमी करणं आणि दृश्यमानता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2028 पासून हा नियम लागू होईल असं मंत्रालयानं याबाबतच्या मसुदा अधिसूचनेत म्हटलं आहे. AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन प्रणालीमध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हेडलॅम्प लो बीम किंवा हाय बीमवर चालू होऊ शकतो. या मसुद्यानुसार दुचाकींसाठी हेडलॅम्पच्या तीव्रतेची कमाल मर्यादा सरकारनं कमी केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी करत धावसंख्या 330 वर नेली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्यांच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आज शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 अर्थात स्वस्तिश्री शालिवाहन शके 1948 रौद्र संवत्सर श्रावण पौर्णिमा नक्षत्र शततारका योग अतिगंड करण बालव चंद्र राशि कुंभ रवि उदयकाळ सकाळी 6:22 आणि रवि अस्त सायंकाळी 6:58 हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं. सुरू करूया पहिला कार्यक्रम वंदन. तुमच्या सोबतीला प्रसाद ठोसर.

आता स्वरभास्कर आणि गानसरस्वती गानतपस्विनी यांचे स्वर येणार. स्वरभास्करांचा अभंग निवडलाय माझा भाव तुझे चरणी, नामदेवरायांचा. गानसरस्वतींच्या स्वरातील अभंग निवडलाय मी माझे मोहित, ज्ञान यांचा. एक नामदेवाचा एक ज्ञानदेवाचा, दोघांचं म्हणणं एकच आहे. एकरूप होणं, वेगवेगळं नसणं, पण शब्द कळा किती वेगवेगळे आहेत, सांगायची पद्धत किती वेगवेगळी आहे, एकाच कालखंडातले पण खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. दोन्ही ऐकू आपण. स्वरसंगीताने दोन उंच ध्रुवांवरती जणू आपण असल्यासारखं वाटायला लागतं. माझा भाव तुझे चरणी, नामदेवराय त्याच्यामध्ये अगदी शेवटच्या काही पंक्तींमध्ये म्हणतात, त्वा मज मोकलिले विदेही, मी तुझं घातले हृदयी, नाम म्हणे गा सुजाणा, सांग कोण ठकविले कोणा. याच्याबद्दल आपण बोलूया, ऐकल्यानंतर बोलूया आपण.

आधी सांगितल्यामुळे आपण अगदी काळजीपूर्वक ऐकलं असेल ना. शेवटचं म्हणायचं झालं तर नामा म्हणे गा सुजाणा सांग कोणे ठकविले कोणा. आधी काय म्हटलेलं त्याने, माझा संपूर्ण भाव तुझ्या चरणांशी अर्पित आहे, तुझे सगुण सुंदर रूप माझ्या डोळ्यात कायमचं साठवलं आहे. आता आपण दोघं एकमेकांना सापडलो आहोत, मी तुझ्यात आणि तू माझ्यात सामावलं आहेस, त्यामुळे आता जन्मोजन्मी आपली एकमेकांपासून सुटका होणं शक्य नाही. तू मला विदेही केलं आहेस, म्हणजे मला देहभावापासून अहंकारापासून मुक्त केलं आहेस, आणि या बदल्यात मी देखील तुला थेट माझ्या हृदयात कोंडून साठवून ठेवलं आहे. यातली ही जी शेवटची ओळ होती, नामा म्हणे गा सुजाणा सांग कोणे ठकविले कोण, किती कौतुकाने विचारतात हे सुजाण देवा, आता तूच सांग या भक्तीच्या व्यवहारात कोणी कोणाला ठकवलंय, तू मला विदेही करून जिंकलंयस की मी तुला हृदयात साठवून जिंकलोय. हा भाव आपल्यापर्यंत ज्या वेळेला या स्वरातून या संगीतामधून येतो तेव्हाच पोचतो, नाही का? आपण थेट जर का अभंग वाचला तर कदाचित आपल्याला नाही कळणार. हे असं म्हणायचं आहे, दोघांची शब्द कळा वेगळी. पुढचा जो आपण निवडलेला अभंग ज्ञानियांचा, थोड्या वेगळ्या शब्दकळेतून येतो. हे माझं आहे ते माझं आहे या मोहात जगतो. छाया काया माया, जेव्हा सद्गुरु कृपेने आपापल्याला आत्मज्ञान होतं तेव्हा समजतं की या जगात माझं असं काहीच नाही आहे. जे काही आहे ते सगळं त्या पांडुरंगाचं आहे. माऊली म्हणतात हरी रूपी आहे. हा सुद्धा भक्ती आणि ज्ञान या दोन्ही वाटांचा एक सुंदर संगम आहे अभंग. केवळ देवाची पूजा करणं म्हणजे भक्ती नाही, स्वतःचा अहंकार सोडणं ही खरी भक्ती. ऐकूया ना.

दोघांचे शब्द कळा आपण ऐकले, नामदेवांची आणि ज्ञानी यांची, मी माझे मोहित आणि त्याच्या आधी माझा भाव तुझे चरणी। आता ते संत आहेत म्हणून त्यांना जमलं, आपण काही संत नाही अशी लगेच आपली आपली समजूत घालून आपला लगेच बचावात्मक पवित्र घेण्याची काहीच गरज नाही। अहो आपणसुद्धा आपल्या परीने कुठल्या तरी असूच ना ठिकाणी, आणि अगदी छोट्या छोट्या कृतीतून आपण त्याच पद्धतीनं बोलत असतो। फक्त ह्या संत मंडळींना जसं 24 तास त्याच पद्धतीनं कृती उक्ती जगणं हे होतं तसं आपलं होत नाही, इतकाच मुद्दा, आपल्याला कळत नाही असं नाही। अनेक मंडळी गेल्या वेळच्या कार्यक्रमाची आठवण करतात, गेल्या शुक्रवारी आपण ज्योती पूजनाच्या संदर्भातला कार्यक्रम केला होता, तो लक्षात आहे अजून अनेक मंडळींच्या? आज नाही, आज आपण त्याच्यावरती करत नाही, आज गेल्या वेळचा विषय अगदी विरुद्ध आपण करतो आहे। गेल्या वेळेला देव म्हणजे माता स्वरूप, आपण तिचं लेकरू असं गृहित धरून आपण सगळ्या रचना निवडलेल्या होत्या। आत्ताच्या या पहिल्या 2 रचना निवडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, हे एकरूप झाल्यानंतर उलटं म्हणजे काय सांगतो, लगेच सांगतो। आजही अनेक गावांमधून काकड आरती होते, काही ठिकाणी ती कोजागिरी ते त्रिपुरी पौर्णिमा असते, पण काही ठिकाणी नित्यनेमाने 365 दिवस घडते। अनेक देवस्थानांमध्ये रोज काकड आरती असते, म्हणजे मग ते महालक्ष्मीचं कोल्हापूरचं मंदिर, शिर्डी, इथे रोज काकड आरती असते। ही काकड आरती म्हणताना तिथल्या देवतांना, म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या देवतांना भक्त हे जणू स्वतःचं तानबाळ असल्यागत उठवतात। संत नसलो तरी भाव तिथे मातेचाच असतो, देव हे लेकरू असतं, अगदी हळुवारपणे त्याला उठवणं असतं। आज भक्तिगीतांचा रंग हा पूर्णपणे वात्सल्यात न्हावून निघणारा शक्य असा काही मंडळींना प्रश्न पडला असेल, अहो म्हणजे ज्या मंडळींना काकड आरती माहिती नाही त्यांना पडला असेल, त्याच्या संदर्भात पण आपण बोलूच। आणि त्या त्या गीतांमधून पुढे जात असताना आपल्याला लक्षात येईल, आवर्जून ऐका पूर्ण कार्यक्रम।

श्रोतेहो, आपल्या संस्कृतीची सगुण भक्तीची खरी गंमत आहे. जरा डोळे मिटून कल्पना करा, इतर वेळी आपण मंदिरात जातो, देवापुढे हात जोडतो, देवा मला हे दे, माझं अमुक अमुक कर, काहीतरी आपणच मागत असतो. या पहाटेच्या वेळेला, काकड आरतीच्या वेळेला आपण नाही मागत, इथे चित्र पूर्णपणे बदलतं. कारण आपल्या दृष्टिकोनातून मग ते एक तान्हबाळ असतं. अनेक मंडळींना पूजा करताना सुद्धा तुम्ही बघाल ना, तर अगदी खूप नाजूकपणे त्याच्यावरची धार, ते पाणी कोमटच असेल, ते खूप कडक नसेल, ते किती जोरात भस्कन होतायचं, किती हळुवारपणे होतायचं, ते खूप आतून येत असतं. हे कोणी शिकवलेलं नसतं, हे कोणी सांगितलेलं नसतं, पण ते चोळणं, ते अभिषेक घालणं, आंघोळ करणं, उठवणं, या सगळ्यामध्ये तो भाव एकवटलेला असतो. जशी एक आई आपल्या लहान बाळाला सकाळी उठवताना त्याच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवेल, अंगावरचं पांघरूण नीट करेल, लाडाने हाक मारेल, एकदा नाही चार चार वेळेला हाक मारेल, मध्येच जाईल, पुन्हा येईल, पुन्हा हाक मारेल, अगदी त्याचप्रमाणे आपण पुन्हा पुन्हा हाक मारणं, या काकड आरतीचा एक तो सगळा प्रवासच त्या पद्धतीचा असतो. त्यात येणारी भजनं, त्यात येणारे अभंग हे आळवून, म्हणजे धसकन उठवून झोपमोड करणारे नसतात, हळुवारपणे असतो त्याच्यात. आणि मग ते सागरसंगीत पूजन, मग काकडा लावणं आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू, पुढचं अजून एक रचना ऐकू आणि मग त्याच्याकडे वळू.